0: This is Radio Marxist.
1: 您好
2: ，Assalamu alaikum.
3: Kimchi Mauritius.
4: Namaskar.
5: Shodharandiriki hrudaya purvaka namaskaram.
6: Ungal anaivarukkum vanakkam.
7: Radio Mauritius par dil se swagat hai aap sabhi ka.
8: स्वर तरंग
9: स्वर तरंग
10: संगीत प्रेमी श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार. स्वागत आहे या दुपारी आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात. रसिक हो, यावेळी तुम्ही जेवण घेत असलास तर MBC तर्फे शुभ आहार. तर प्रथम गणेश भक्ती गाण्याने स्वर तरंग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे.

श्रोत्यांनो, आपलं महाराष्ट्र, आपली महाराष्ट्र माऊली संतांची भूमी आहे, ठोरांची भूमी आहे. संत महंतांच्या प्रतापे आपला महाराष्ट्र भाग्यवंत पुण्यवंत झालेला आहे. सर्व संत भक्तीचा मार्ग अवलंब करून आपल्या समाजाला आध्यात्मिकतेकडे अग्रसर केलेला आहे. त्यांच्या अभंगात देवाप्रती भक्ती ओतप्रोत भरलेली आहे. संत तुकाराम महाराज महंतात, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. पंचतत्वातून बनलेला शरीरातून आपली मुक्ती करून घेणे हे आपले ध्येय असलं पाहिजे. सुमन कल्याणपूर यांच्या सुरीला वाजात ऐकूया संत तुकाराम महाराजांची ही सुंदर रचना.

संत तुकाराम महाराजांचा या गौर भंगानंतर रसिको हो सादर करीत आहोत हे पुढील भावगीत बंदिनी स्त्री ही बंदिनी. रचना श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकर यांची असून हे मधुर गीत आपल्या सुरील आवाजात व्यक्त केले आहे सुरचंद्रिका अनुराधा पौडवाल. श्रोते रसिको हो चला ऐकूया अरुंदाते व अनुराधा पौडवाल या दोघांच्या सुमधुर आवाजात हे पुढील भावगीत.

धुंदी ते गाओ मस्ती ते राहो छेरी ते जाओ आज प्रीत साजना नाव मोठं लक्षण खोटं चित्रपटातून घेतलेले हे द्वंद्व गीत आहे शैलेंद्र सिंह व अनुराधा पौडवाळ या दोघांच्या सुमधुर आवाजात.

0: तुझ्या माझ्या तग रसिक श्रोत्यांनो, नाग देशपांडे यांची ही सुंदर रचना आहे अमय दाते यांच्या गोर आवाजातली.
1: तू हळूच येशी चंद्रा माझ्या माग, भयभीत अशी मी कुणीच नाही जाग. हे पाठी माग तुझंच हसर बिंब, हे पाठी माग तुझंच हसर बिंब, आणि समोर माझी पिशी सावली लांब, आणि समोर माझी पिशी सावली लांब. मी अधीर झाले घरी निघाले जाया, मी अधीर झाले घरी निघाले जाया, ही गार ठली रे कोमल माझी काया. हे माघा मधल हिव थरकते अंग, हे माघा मधल हिव थरकते अंग, हुर हुर वाटते कुणीच नाही संग. पण हसतो का तू मनात आलं पाप, पण हसतो का तू मनात आलं पाप, मी नवती नारी बघ सुटला थरकाप. अन नको सहासू चंद्रा माझ्या माग, अन नको सहासू चंद्रा माझ्या माग, भयभीत अशी मी कुणीच नाही जागं.

आताचे बया का बवरला बावरला रसिक श्रोत्यांनो सैरात याच चित्रपट गाण्याबरोबरच स्वरतरंग कार्यक्रमाची समाप्ती करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या. शुभ दिन व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन AM2. रसिक म्हणू या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत आनंद भाटे यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया श्री गणेश नमन माला.

रसिकमंडळी या कार्यक्रमाची उद्देश बहीण म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत आनंदजी जोशी, हर्षवर्धन वावरे यांच्या समुद्र आवाजात प्रेमाच्या दुनियेत जाऊया, ऐकूया फितूर मन.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. रोमांसच्या दुनियेत राहूयात, प्रेमाच्या दुनियेत राहूयात. जवेद आणि सोनाली सोनवणी यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया फील वाला इश्क.

रसिक म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. सुमंडी हो दीपा आणि सुचित्रा आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात ऐकूया बाई पण भारी देवा. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.